सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते की आपण ठीक आहात मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन एअरएम फ्री रेडिओ मनोरंजन तर सिख तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या तर शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ पेचचा कार्यक्रम बाप्पाचा जय जयकार करून

तरसिको बाप्पा ये नारा है आता फक्त कहीच दिवस राहिला है आणि रसिको बाप्पाच्या स्वागतासाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू झालेली आहे कुठे सजावट कुठे मकराची तयारी आणि कुठे आरतीची लगबर तर कुठे मोदकांचा सुगंध तर वातावरणात भक्ती आहे उत्साह आहे आणि मनात मनात एकच आनंदाचे संदेश आहे गणपती बाप्पा येणार आहे तर मंडळीनो चला बाप्पाच्या आगमनाआधीच आणपणी त्याच्या स्वागताच्या रंगात रंगूया तर ऐकूया माझ्या गणपती नाचत आला डेडिकेटिंग हे गाणे तुम्हा सगळ्यांसाठी

तर असे खूप काही दिवसातच आपल्याला त्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि मग प्रत्येक घर प्रत्येक मन आणि प्रत्येक कोपरा भरून जाणार आहे भक्ती आनंद आणि उत्साहाने. तर चला मंडळींनो आजपासून सुरू करूया आपल्या बाप्पाच्या उत्सवाची तयारी. डोलताशांचा नाद, आरतीचा गजर, मोदकाचा गोरवा आणि फक्त मनात फक्त एकच जयघोष म्हणजे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

तरसिखो पुनहेक दहा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात जनी हल्लीच रेडिओ मनोरंजन वर चुनिंग केली आहे सकाळ बीच कार्यक्रम सर्यंदो वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत तरसिखो डेडिकेशन करायचं असेल तर आम्हाला मेसेज पाठवा ऑन 5 703 42 20 5 703 42 20 तरसिखो ऐकूया मंगला गौर टेकन फ्रॉम द मूवी बायपन भारी देवा

रसिको एम्बिसच्या घेनुसार सारे नऊ वाजलेले आहे आणि सुमारे 30 मित्राला कार्यक्रम संपण्यासाठी रसिको पुढील गीताकडे वळूया. असं म्हटलं जातं की जुन्या गाण्यामध्ये काहीतरी विशेष असतात, तर ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात हे पुढील अप्रतिम गाणं.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.